0: सारे गामा वन टू थ्री फोर
1: सारे गामा मा सारे गंगा सारे मा मंगा रे सा सारे गामा मा सारे गंगा सारे मा मंगा रे सा मंगा रे सा मंगा रे सा मंगा रे सा मंगा रे सा
2: मंगा रे सा मंगा रे सा मंगा रे सा मिर्ची इट्स हॉट।